श्रोत्यो, खास करून गुरुवार म्हटलं तर दत्ताची गाणी ही हवीच. आणि दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे हे दत्तगुरूंचे गाणे हवेच. आणि या गीताचे गायक अर्थात आपण मगाशी ऐकली आर्यन पराडकर यांची गाणी, तसंच हे गीत देखील त्यांनीच गायलं होतं. आणि बघा ना, दत्त दिगंबर दैवत माझे या गाण्याने पराडकरांच्या आयुष्याचं सोनं झालं. आणि हे गाणं आणि पराडकर या दोन्ही गोष्टी अभिन्न असल्या तरी किंबहुना दत्ताची गाणी म्हणावी ती पराडकरांनीच असं त्यानंतर ठरून गेलं. आणि बघा ना, त्यांनी कितीतरी गाणी गायली. चला तर मग ऐकूयात असंच एक भक्तिगीत.

काय उत्तम रचना केली होती ना संत तुकारामांनी. आता पुढील रचना देखील आपण संत तुकारामांचीच ऐकणार आहोत. त्यामध्ये ते असे म्हणतात की हे विठ्ठला, तुझे चरण म्हणजे अर्थात तुझे पाय पाहिल्यानंतर आत्ता माझे मन इतरत्र कुठेही पळणार नाही, किंवा माझे मन हे आता स्थिर झालेलं आहे आणि तुझ्या दर्शनाने माझा सर्व थकवा आणि त्रास अगदी नाहीसा झाला असून मला पूर्णपणे आनंद मिळाला आहे. नामाच्या प्रेमरसात माझी भावभक्ती इतकी घट्ट झालेली आहे की देवाच्या नामाची गोडी माझ्या जिभेला लागलेली आहे. शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात की आम्हा संतांना विठ्ठलाच्या रूपाचं खरं मापदंड सापडले, म्हणजेच अर्थात देवाच्या स्वरूपात मन पूर्णपणे गुंतलेलं आहे. चला तर मग ऐकूयात संत तुकारामांची रचना.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: सुप्रभात, नमस्कार श्रोतेओ, शुभ बुधवार आणि एफ एम रेनबो फंडे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी तुमची रेडिओ सखी मानसी सावंत, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे एफ एम रेनबो वाहिनी. श्रोतेओ, आत्ता मी तुम्हाला एक छान गाणं ऐकवणार आहे, पण तुम्हाला त्या गाण्यावरून ओळखायचं आहे की आपला आजचा विषय कोणता आहे. बघा, म्हणजे तसं सोपं आहे, पण बघूयात आता तुम्ही काय आम्हाला प्रतिसाद देताय ते.

श्रोते हो, तसा काही जणांनी अंदाज थोडाफार बरोबर दिलेला आहे, पण काहींचा अंदाज थोडा वेगळा आहे. हो, मी आता तुमची उत्कंठा जास्त न ताणता तुम्हाला सांगते. आत्ताच आपण ऐकलं की फुलले रे क्षण माझे, आता फुलणं हा गुणधर्म कोणाचा असतो सांगा बघू. येस, अर्थात फुलांचा असतो की नाही, म्हणजे वेगवेगळी फुलं असतात, निसर्गाने बहाल केलेली एवढी समृद्धता आहे त्या फुलांमध्ये. तर आपला आजचा विषय हा फुलांमधला असणार आहे. म्हणजे बघा ना, प्रत्येक फुलाचं असे एक एक गुणधर्म आहे, त्यानुसार आपल्याला ते व्यक्तींसोबतचे आलेले अनुभव, त्या फुलांचा उपयोग. किंवा बघा ना, तर आज आपण काही वेळासाठी का होईना आपण फुलांमध्ये रमून जाणार आहोत आणि छान छान गाणी ऐकणार आहोत. तर मी आशा करते की तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम मस्त एन्जॉय कराल. आणि हो, मला कल्पना आहेच की बाहेर मस्त मुसळधार पाऊस आहे, तर हो आपण पावसाची सुद्धा सहल आत्ता इथे बसल्या बसल्या अगदी म्हणतात ना फेरफटका मारून येणार आहोत, पण थोडा आरामात. चला तर मग ऐकूयात हे पुढचं गाणं.

श्रोते हो, पुढच्या गाण्याकडे वळण्याआधी आपण हवामान वृत्त ऐकूयात. काल मुंबई शहर आणि उपनगरात अतिमुसळधार पाऊस, कमाल तापमान कुलाबा येते 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येते 29 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 96%. पर्जन्य प्रमाण सांताक्रूज येथे 210.6 मिलीलिटर. आणि येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. शहरात आणि उपनगरांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहील. मध्यम ते मुसळधार पाऊस आणि त्यासोबतच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. चला तर मग आपण पुढच्या गाण्याचा आस्वाद घेऊया.

श्रोते हो, मोगरा माळून आला आता बघा ना. स्त्रियांसाठी तर गजरा हा एक प्रकारचा साज शृंगाराचा अविभाज्य घटकच असतो आणि त्यात मोगऱ्याचा गजरा म्हणजे तर अतिप्रिय आणि त्याचा जो सुगंध त्याच्यावर काही तोडच नाही. तर आत्ता मोगरा तर झाला, आता आपण ऐकणार आहोत पुढील गीत, मग आपण त्याच्याविषयी बोलूयात.

श्रोते, पारिजात असं म्हणतात की भारतात उगवणारी एक औषधी झाड वनस्पती आहे, म्हणजे अर्थात याच्या फुलांचा सुगंध मनमोहक असतोच, पण बघा ना, या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावं आहेत. आणि तुम्हा आम्हाला माहीत असलेलं एक गोड नाव म्हणजे प्राजक्त म्हणूनही ओळखलं जातं. आता बघा ना, प्राजक्ताच्या बाबतीत असं म्हणतात की प्राजक्त हा आपल्या अंगणात लावला तर त्याच्या फुलांचा जो सडा असतो तो दुसऱ्याच्या जागी पडतो. म्हणजे म्हणतात ना, आपण लावायचा पण तो प्राजक्त आपला नसतो. चला तर मग ऐकूयात असंच एक प्राजक्त या फुलाबद्दलचं गाणं.

श्रोते हो, मला माहित आहे की तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ती चाफा बोले ना या गाण्याची. म्हणजे अर्थात अनेक श्रोत्यांनी असं कळवलं देखील की हे गाणं लावा, तर आपण आता ते लवकरच लावणार आहोत. पण तत्पूर्वी मला एक सांगायला आवडेल की चाफा ही बी म्हणजेच श्री नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता, सुप्रसिद्ध कविता, जी तुम्ही आम्ही शाळेपासून ऐकत आलो आहोत आणि आपल्याला बऱ्यापैकी ती आता तोंडपाठ झालेली आहे. असं म्हणतात की आचार्य अत्रे यांनी तर ही कविता म्हणजे प्रेमाचे नितांत सुंदर सुक्त आहे असे उद्गार काढले होते. पण या कवितेस सुंदर चालीत गुंफायला हवे ही लता दिदींची इच्छा होती, म्हणून त्यांनी प्रथम खळे काकांना यांना चाल देण्याची विनंती केली. पण अक्षर गणवृत्त आणि मात्रावृत्ताने बंदिस्त नसलेल्या या कवितेकडे पाहून त्यांनी नकार दिला. तीच गोष्ट यशवंत देव यांच्या बाबतीत घडली, पण दिदी निराश झाल्या नाहीत. त्यांनी श्री वसंत पवार यांना विनंती केली आणि पवारांनी 12 कडवी असलेल्या या कवितेतील नेमकी 6 कडवी निवडली. खरं तर अक्षरगण आणि मात्रावृत्तापासून दूर असलेल्या या कवितेला चालीत गुंफणं हे वसंतरावांपुढे एक आव्हानच होते. पण ते त्यांनी लिलया पेली आणि एका अजरामर पिढ्यानपिढ्या गाजणाऱ्या गीताचा जन्म झाला. चला तर मग ऐकूयात चाफ्याबद्दलची ही दोन गाणी बॅक टू बॅक. अर्थात पहिलं गाणं हे लता दिदींचं असेल तर दुसरं गाणं हे बेला शेंडे यांचं.

श्रोते हो, आपण सुरुवातीलाच म्हणालो होतो की फुल या विषयावरती आपण गाणी ऐकणार आहोत आणि येस उत्तम उत्तम प्रतिसाद येत आहेत श्रोत्यांचे. तर आत्ता पारिजात झालं, मोगरा झाला, चाफा झाला, काय वाटतं कोणतं फुल राहिलं असेल? अगदी बरोबर, लगेच रिप्लाय येत आहेत काहींचे. येस, तर आपण आता गुलाब या फुलाबद्दल बोलणार आहोत. श्रोते बघा ना, गुलाब हा एक फुलांचा प्रकार असला तरी सुद्धा त्याच्यामध्येही विविध प्रकार आणि विविध गुणधर्म आहेत. म्हणजे बघा ना, प्रत्येक फुलाचा रंग वेगळा, त्याप्रमाणे त्याचा गुणधर्म, त्याप्रमाणे त्याची ओळख आता तुम्हाला तर ठाऊकच आहे. आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा आत्ताही जेव्हा कधी रोज डे सेलिब्रेट केला जातो तेव्हा आपण वेगवेगळ्या रंगाची फुलं त्या त्या व्यक्तीला देतो. म्हणजेच बघा ना, गुलाबाचं फूल हे फक्त लाल नसतं ना, म्हणजे लाल असतंच पण ते फक्तच अगदी प्रेमासाठीचंही असं नाही. तर बघा ना, पिवळा गुलाब हे मैत्रीसाठी असतं, गुलाबी हे कृतज्ञता, पांढरा शुभ्र गुलाब हा शांतता, पावित्र्यता. तर असे अनेक गुलाबांचे प्रकार, त्याचे रंग आणि त्याचे गुणधर्म वैशिष्ट्य आहेत आणि आपण त्याप्रमाणे आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दलची भावना असते त्याप्रमाणे तिला गुलाब देतो. तर आत्ता आपण या गुलाबावरून आपण थेट गुलाबाची गाणी न ऐकता, आत्ताच मी जसा उल्लेख केला की मैत्री, प्रेम, निरागसता, पावित्र्यता, तर का नाही आपण अशी गाणी ऐकायला हवीत. चला तर मग

श्रोतो, आत्ताच आपण बोलत होतो गुलाबाबद्दल आणि त्याच्या वेगवेगळ्या रंगांबद्दल. तर आत्ता अर्थात रंग पिवळा म्हणजे मैत्री तर झाली. आत्ता आपण पुढचा रंग बघणार आहोत, रातर ऐकणार आहोत, तो म्हणजे गुलाबी. आता गुलाबी म्हणजेच काय? तर कृतज्ञता, आदर आणि आनंद. आपण बऱ्याचदा अगदी फक्त आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याच व्यक्तीला लाल गुलाब देतो असं नाही आहे ना. आपण गुलाबी गुलाबसुद्धा आपल्या शिक्षकांप्रती आदर दाखवायला किंवा एखाद्या मित्रमैत्रिणीलासुद्धा देतोच की. चला तर मग आपण या गुलाबी रंगाच्या, गुलाबाचा गुणधर्म आपल्या आयुष्यात कसा काय तो आदर, आनंद आणि कृतज्ञता देतोय या पुढील गाण्यातून ऐकूया. म्हणजे बघा, अर्थात आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्यावर असं प्रेम करता आलं पाहिजे. म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला गुलाब दिलं आणि ते प्रेम व्यक्त करणं, याहीपेक्षा आपण आपल्या स्वतःला किती खुश ठेवतोय, किती आनंदी ठेवतोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर ऐकूयात हे पुढील गाणं.

काय मग श्रोते हो, शतदा प्रेम करणार ना? आत्ता पुढचं गाणं देखील आपण ऐकूयात अगबाई अरेच्या या चित्रपटातलं मन उधान वाऱ्याचे शंकर महादेवन यांनी गायलेलं. हे सुद्धा गाणं असंच काहीसं आहे जे आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतं, मन स्वच्छंदी करतं. आणि जेव्हा कधी हे गाणं ऐकतो आपल्याला खूप असं म्हणतात ना, एक उत्साह निर्माण होतो आणि सकारात्मक विचार येतो.

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान, राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता। पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल। त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले। देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं। आपण जी मागणी केली आहे, या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात।
0: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले। राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली। वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं। समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला। आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला, मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले। अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्य

त्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे, तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे, तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीषा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय, तर जिगीषा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला, तर 1 तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात
मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, पुन्हा एकदा सुप्रभात श्रोते हो। आत्ता इतका मस्त मुसळधार पाऊस पडतोय आणि हो, काही जणांनी मगाशीच पावसाची गाणी सुचवली होती, पण बघा ना, आत्ताच नुकतेच काही दिवस झाले आहेत, म्हणजे अवघे 10-12 दिवसही झालेले नाही आहेत शाळा सुरू होऊन, आणि आपल्यालासुद्धा हा पाऊस पडल्यानंतर शाळेच्या आठवणी आल्याशिवाय काही राहत नाही का? म्हणजे बघा ना, किती गडबड असायची शाळेत गेल्यानंतर पण गडबड, आणि घरी असल्यानंतर पण गडबड। म्हणजे कसली, घरी असल्यानंतर शाळेत जायचं नसतं आणि शाळेत असल्यावर फक्त आणि फक्त गोंगाट करायचा असतो। तर आत्ताच आपण एक बालगीत ऐकूया, म्हणजे जे आपण आपल्या लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना ऐकवतसुद्धा आलेलो आहोत। चला तर मग आपण सुद्धा या पावसाच्या मस्त वातावरणात या गाण्याचा आस्वाद घेऊया आणि आपल्या बालपणात रमून जाऊयात।

श्रोतेहो बघा ना, हा आवडता पाऊस तुमचा आमचा सर्वांचा आवडता पाऊस. म्हणजे आत्तापर्यंत कितीतरी गर्मी होतीये, खूप उकडत आहे, किती उष्णता वाढली आहे, मनुष्याचं इतकं टेम्परेचरही नाही आहे सहन करण्याचं, अशी कितीतरी तक्रार करत होतो. आणि बहुतांश वेळा त्या निसर्गाला आणि त्या सूर्याला आपण ओरडलोसुद्धा आहोत हे माहीत असूनही की आपल्या हातात काहीच नाही आहे. ही सगळी म्हणतात ना रचना, हा सगळा सृष्टीचा नियम आहे, तरी पण आपण ओरडत होतो. पण आत्ता पाऊस पडतोय तरी पण आपली कंप्लेंट असते की अरे आत्ताच चाला, अजून छत्री नाही घेतली, अजून काहीच नाही, अरे थोडा थांब थोडा थांब. पण श्रोते असं वाटतं बघा, पाऊस हा येतच राहणार आहे, मुळात जे काही आहे निसर्गाप्रमाणे ते राहणारच आहे, पण आपण त्याचा आनंद घ्यायला काय हरकत आहे, नाही का? तो पडणारच आहे. आपण चिडलो, आपण ओरडलो, आपण तक्रार केली म्हणून तो काही थांबणार आहे का? मग आपणच स्वतःच्या संरक्षणासाठी मस्तपैकी ती छत्री किंवा जे काही असेल अंगरक्षक ते घेऊन बाहेर पडावं आणि छान असा पावसाचा आस्वाद घ्यावा. तर आपण आवडता पाऊस ही एक कविता तुम्हाला ऐकून दाखवते. मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस, कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस. मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस, कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस. हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा तो पाऊस. कधी धो धो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस, कधी धो धो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस. स्वप्नांच्या गावात घेऊन जाणारा तो पाऊस, तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस, तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस. चिंब चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस, चिंब चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस.

आला पाऊस मातीच्या वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफित मोकळ्या केसात ग, आभाळात आले काळे काळे ढग, आभाळात आले काळे काळे ढग, धारा कोसळल्या निवेत ग मग, धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग, कोसळल्या कशा सरीवर सरी, थेंब थेंब करी नाच पाण्यावरी, लाल ओहळ वाहती जोसांत ग, लिंबोळ्याची रास कडुनिंबाखाली, वारा दंगा करी जुई शहारली, चाफा झुरतो फुलांच्या भासात ग, झाडांवरी मुक्के पाखरांचे थवे, वीज लाल निळी कशी नाचे लवे, तेजाळते उभ्या अवकाशात ग, अवकाशात ग।

नमस्कार श्रोतेहो, 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे एफ एम रेनबो वाहिनी आणि आत्ता आपण प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई हा कार्यक्रम.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: 7 बेटांच्या ओसाड, रोगट, दुर्लक्षित मुंबईला आजचं जागतिक दर्जाचं जगातल्या महागड्या शहरांपैकी एक शहर म्हणून ओळख देण्यामागे अनेकांचा हातभार लागला आहे. यात जिवंतपणीच आख्यायिका बनलेले तत्कालीन देशी लोक आहेत, तसंच मुंबईवर राज्य करण्यासाठी आलेले परदेशी लोकही आहेत. या सर्वांनीच आपापल्या परीने मुंबई कशी असावी याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यातल्या एक होत्या माहीम कॉजवेच्या निर्मात्या आवाबाई जमशेटजी जिजीभॉय किंवा लेडी जमशेटजी.
2: लेडी जमशेटजींनी स्वतःच्या पैशानं हा कॉजवे आणि त्याला जोडूनच असलेला लेडी जमशेटजी रोड बांधला. या रस्त्यानं मुंबईच्या जडणघंडीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हा कॉजवे आणि रस्ता या दोन गोष्टी भविष्यात मुंबई शहराच्या समृद्धीत केवढी प्रचंड भर घालणार आहेत याची त्याच्या निर्मात्यांना कल्पना नसण्याची शक्यता जास्त होती. त्यांनी जे केलं ते या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी शुद्ध परोपकाराच्या भावनेतून.

0: या रस्त्याचं मुंबईच्या समृद्धीत असलेलं योगदान, त्याचं महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला मुंबई शहराच्या इतिहासातल्या ब्रिटिश काळात एक फेरफटका मारून येणं आवश्यक आहे. त्याशिवाय हा रस्ता मुंबईकरांसाठी का, कसा आणि किती महत्वाचा होता याची कल्पना आजच्या मुंबईकरांना येणार नाही.
1: आज जरी आपण मुंबई शहर आणि तिची पूर्व पश्चिम उपनगर मिळून तयार होणाऱ्या प्रदेशाला मुंबई महानगर प्रदेश असं म्हणत असलो, तरी ब्रिटिश काळातली आणि आजच्याही मुंबई शहराची व्याप्ती दक्षिणेच्या कुलाब्याच्या दांडीपासून पूर्वेला सायन आणि पश्चिमेला माहीमपर्यंतच होती आणि आहे. वांद्रे ते दहिसर आणि कुर्ला ते मुलुंड अशी नावं धारण करणाऱ्या आजच्या उपनगरांच्या आणि त्या पलीकडच्याही विस्तृत भूप्रदेशाला साष्टी असं तेव्हा नाव होतं.
0: सन 1668 मध्ये मुंबईची 7 बेटं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आली. तेव्हापासूनच मुंबईची 7 बेटं समुद्राच्या बाजूने बांध घालून एकमेकांना जोडून एकसंध करण्याचे प्रयत्न सुरू होते. सन 1687 साली ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलवण्यात आलं आणि या प्रयत्नांना गती आली. सन 1690-91 दरम्यान गव्हर्नर हॅरिसच्या काळात मुंबई आणि माझगाव ह्या दोन बेटांमधली उमरखाडी बुजवण्यात आली. ही दोन बेटं जोडली गेली आणि मुंबई एकसंध करण्याच्या कामाचा श्री गणेशा झाला.
1: या कामाला अधिक गती मिळाली ती 1701-1704 दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या निकोलस वेटच्या काळात. गव्हर्नर वेटनं आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात शिवडी परळ, परळ माहीम आणि माहीम वरळी ही बेटं जोडण्याचं काम हाती घेतलं आणि त्याच्या पश्चात सन 1712 मध्ये हे काम पूर्ण झालं. मुंबई बेट आणि वरळी बेट यामधली खाडी बांध घालून बंद करणं हे अत्यंत आव्हानात्मक काम होतं. त्याकरता तब्बल 8-9 वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतरही सातत्यानं त्याची दुरुस्ती सुरू होती. या बांधाचं अखेरचं मजबूतीकरण सन 1784-85 मध्ये करण्यात आलं.
0: मुंबई शहरात बेट जोडण्याचा कार्यक्रम चालू असताना माहीम आणि सायन पलीकडच्या साष्टीवर पोर्तुगीजांचा अंमल होता. इसवी सन 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि साष्टीवर मराठ्यांचं राज्य आलं. पुढे सन 1775 मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेटं व्यापाराकरता म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली. पश्चिमेचं माहीम आणि पूर्वेचं सायन यांच्यामध्ये पूर्व पश्चिम वाहणाऱ्या मिठी नदीच्या म्हणजे माहीमच्या खाडीच्या विस्तीर्ण पात्राने मुंबई शहराला साष्टीपासून तोडलेलं होतं. मिठी नदीचं पात्र आता दिसतं तसं रोडावलेलं नव्हतं, तर चांगलं विस्तीर्ण आणि खोल होतं. त्यामुळे ताब्यात आलेल्या साष्टीशी संपर्क साधण्याचा बोटी व्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. मधली खाडी बोटीनं पार करून पलीकडे जाणं शक्य असलं तरी ते सोपं नव्हतं. पावसाळ्याच्या दिवसात तर संपर्कच तुटत असे. ताब्यात आलेल्या विस्तीर्ण साष्टीचा विकास करायचा, व्यापार उदीम वाढवायचा, तर तो प्रदेश मुंबईशी जोडून घेण्याची ईस्ट इंडिया कंपनीला निकड भासायला लागली होती. साल होतं 1796. त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर होता जोनाथन डंकन. त्यानं मुंबई साष्टीशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला. आजच्या चुनाभट्टीपाशी तेव्हा मिठीचं पात्र किंचित कमी रुंदीचं होतं. त्या ठिकाणी नदीत भरणी करून मुंबईतलं सायन आणि साष्टीतलं कुर्ला ही दोन गावं रस्त्यानं जोडणं शक्य होणार होतं. बऱ्याच विचारविनिमयानंतर त्यानं रस्ता बांधायचा निर्णय घेतला आणि असंख्य अडचणींवर मात करून अखेर सन 1805 साली हा रस्ता बांधून तयार झाला. सायन आणि कुर्ला कायम स्वरूपी जोडलं गेलं. मुंबईला साष्टीशी जोडणारा हा पहिला रस्ता. या रस्त्याला डंकन सायन कॉजवे असं नाव देण्यात आलं.
1: या रस्त्यामुळं काय झालं तर साष्टीतली कुर्ल्याच्या पलीकडची सर्व गावं मुंबईच्या थेट संपर्कात आले. वर्षाच्या कोणत्याही ऋतूत जाणं येणं शक्य होऊ लागलं. मुंबईमध्ये पार ठाणे, कल्याण आणि त्याही पुढपासून लोकांची आणि विविध प्रकारच्या मालाची आवक व्हायला सुरुवात झाली. मुंबईच्या सुप्रसिद्ध बंदरांची माळखा पूर्वेलाच असल्यामुळं त्यावर आधारित व्यापार उदिम वाढवण्याकरता हा रस्ता फारच पूरक ठरला. कुर्ला घाटकोपर पासून पुढे मुलुंडपर्यंत असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा ज्या मोठमोठ्या जगप्रसिद्ध कंपन्या उदयाला आल्या त्या याच रस्त्यामुळे. देशातली पहिली रेल्वे याच रस्त्याला समांतर धावली. दळणवळण सुलभ झाल्याचा परिणाम म्हणून कुर्ल्यापासूनच्या पुढच्या भागात वस्ती वाढू लागली आणि हीच वस्ती पुढच्या काळात मुंबईची पूर्व उपनगर म्हणून ओळख पावली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्हायला खरी सुरुवात झाली ती या रस्त्यामुळे. मुंबईला महानगरी बनवण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरलेला हा पहिला रस्ता.
0: पूर्वेकडचा विकास झपाट्यानं व्हायला सुरुवात झाली असली तरी पश्चिमेच्या आघाडीवर मात्र सामसूम होती.
2: आज आपण ऐकत होतो माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा दुसरा भाग, अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनामध्ये. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

तर श्रोतेओ, आत्ता निरोपाची वेळ आलेली आहे. उत्तम पावसाचा आनंद घ्या, पण सोबतच स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरू नका. सध्यासाठी चलो टाटा बाय बाय. आता हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे अशी ग्वाही कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 तारपावादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि

0: सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे, असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरु केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे, तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. क्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपले स्वागत करते। राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 0.13% लोकांनाच ग्रीड सहाय्य शुल्क लावलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। हे शुल्क पूर्वलक्षी प्रभावाने न लावता गेल्या 1 फेब्रुवारीपासून लावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर कमी असून 2029 ते 2030 पर्यंत हे दर 7.43 रुपये इतके खाली येतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली। राज्यातल्या बालविवाहांचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे। बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत सांगितलं। सध्या राज्यात 1,40,000 MBBS डॉक्टर कार्यरत आहेत। दरवर्षी 12,000 अधिक विद्यार्थी MBBSचं शिक्षण पूर्ण करतात, त्यामुळे बोगस डॉक्टरांची समस्या कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। राज्य सरकार समान नागरी संहिता अर्थात UCC लागू करण्याची तयारी करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर सरकार पुढील कार्यवाही सुरू करेल असं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे। छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले। कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता सांगून चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं। इतरांप्रमाणेच मलाही मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। मराठवाड्यासह विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राच्या वैधानिक विकास मंडळाचं अजूनही पुनर्गठन झालं नाही ते तातडीनं करावं आणि प्रादेशिक विकासातील असमतोल दूर करण्यासाठी ठोस पावलं उचलावी अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत लेखी लक्षवेधीद्वारे केली। राज्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या मंडळांचा कार्यकाळ 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आला, मात्र 6 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही मंडळांचं पुनर्गठन झालेलं नाही असंही खोडके यांनी या लक्षवेधीत नमूद केलं। धाराशिव शहराच्या पायाभूत आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनानं वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 18 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला।

0: 82 केंद्रांवर कृषी विभागाने आज कारवाई केली. या केंद्रांची निरीक्षकांनी तपासणी केली असता काही त्रुटी आढळून आल्या, त्यामुळे केंद्राचे बियाणे, खतं आणि कीटकनाशकांचे 9 परवाने निलंबित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संशयित खतांचे नमुने काढून तात्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे एपीएमसी बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर पहाटे 5:30 सुमारास रुळांवर पाणी येऊन रेल्वे सेवा बंद झाली. कोपरखैरणे ते घनसोली या दरम्यान रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नानं 3 तासांनी सकाळी 7:30 सुमारास ठाणे पनवेल आणि पनवेल ठाणे अशी दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज 21.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 1 जूनपासून जिल्ह्यात 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस पैठण तालुक्यातल्या अडूळ महसूल मंडळात 98.8 मिलीमीटर इतका झाला. सिल्लोड तालुक्यातल्या भराडी महसूल मंडळात 84.3 मिलीमीटर, कसनेरमध्ये 80 मिलीमीटर, बालानगर इथं 78.8, तर सिल्लोड तालुक्यातल्या बोरगाव महसूल मंडळात 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला असून रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: अब समय हो चुका है हमारे हिट एंड हॉट शो की. अब जब हिट एंड हॉट शो की हम बात करते हैं तो भाई इसमें हम लिसनर्स चॉइस के गाने लेते हैं, और जैसा कि मैंने आपसे कहा था, ऐसा कॉम्बो लीजिए जिसमें सब कुछ हो. तो ये जो कॉम्बो होने वाला है आज हिट एंड हॉट का जो शो होने वाला है, इस कॉम्बो में आपके पास बारिश के मौसम से मिले जुले कुछ गाने हैं जिसमें सावन का जिक्र किया गया है. उसी के साथ साथ गानों के साथ ऐसी बहुत सारी यादें हैं, प्लस बारिश के साथ भी ऐसी बहुत सारी यादें हैं. तो बस इन्हीं गानों को हम एंजॉय करेंगे हमारे लिसनर्स चॉइस के इस शो में हिट एंड हॉट.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर। इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना। महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील। आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली। दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली। भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत। प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवैत आणि बहरीनला जाणार आहेत। नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं। इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली। इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत। आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे। इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे। कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा CONS

tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. ती 2025-26 $34 इतकी झाली तर चीनसोबतची व्यापारी तूट 112 अब्ज डॉलर झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आत्तापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार

0: दिली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्रकिनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्रदेशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतोय चला दोस्त हो बोलू काही. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर.

0: 2:35 मिनट होत आहेत मंडळी, आणि आपण ऐकत आहात 107 मेगाहर्ट्स FM रेनबो प्रसारण सेवा. सगळीकडे खूप पाऊस पडतो आहे आणि उन्हाळ्याने जी लाही लाही झाली होती, आता मात्र सगळ्यांना मस्त वाटते नाही का, कारण पाऊस आपल्या सगळ्यांसाठी खूप आवश्यक असतो आणि हा पाऊस असला तरच आपण असतो. म्हणून पाऊस तर असायलाच हवा. आणि मग प्रत्येकाला असंच वाटतं की पावसात, पहिल्या पावसात तरी भिजायला हवंच नाही का. मग ते भिजायला हवं म्हणजे त्याच्यासाठी आईची परवानगी पण घ्यायला हवी, नाहीतर नुकतीच शाळा सुरू झाली, आजारी पडलो तर अजून धपाटे मिळतील. पण मोठ्या मंडळींचं तसं नसतं, त्यांना इच्छा झाली की ते मात्र भिजायला जाऊ शकतात. आणि पहिल्या पावसात भिजण्यासारखा आनंद नसतो, त्यामुळे आईकडून थोडीशी परवानगी मागून घ्या.
1: पावसात भिजू? नाही नाही नाही.

आणि कसे आहात म्हणजे आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना. खुश राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. मस्त अशी गीतं आहेत आपल्यासाठी आणि त्याचबरोबर आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4415-4141 आणि 4415-4143 हे आहेत आपले फोन नंबर. तेव्हा कार्यक्रमात

पुष्पा पागलरे यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही रचना होती आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मस्त असा पाऊस गरमागरम चहा आणि आपली आवडती व्यक्ती, हे कॉम्बिनेशन मस्त असतं नाही का. आणि असंच कुणीतरी आपल्याबरोबर असायला हवं पावसात. पण हे सगळं करत असताना काळजी मात्र घ्यायला हवी. आपण रेनकोट, छत्री या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर जे काही पादत्राण आपण वापरतो, बऱ्याच वेळा असं बघण्यात येतं की स्लीप होऊन अनेक व्यक्ती पडतात, कारण नुकताच उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे जी चप्पल आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी पडत होती ती कदाचित पावसाळ्यात उपयोगी पडणार नाहीत. आणि याशिवाय इतरही अनेक गोष्टी ज्यामुळे काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही, हे आपलं तत्व उपयोगी पडतं. त्याचप्रमाणे आनंद मजा घेताना त्याची सजा होणार नाही, इथे सुद्धा लक्ष द्यायला हवं.

आजकाल आपण सगळेच तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतो आणि तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान ठरलं असलं तरीही तिथे लक्ष देणं किंवा काळजीपूर्वक त्याचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर अनेक जण सायबर गुन्ह्यांना बळी पडतात. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार, शासन किंवा पोलीस यंत्रणा आपल्या परीने जागरूक असते, त्याच्यासाठी सतत प्रयत्नशील सुद्धा असते, पण नागरिकांनीही सावध राहणं तितकंच आवश्यक असतं. सतत कित्येक गोष्टींची सूचना देऊन सुद्धा अशा प्रकारे सतर्कता जाणवत नाही. विविध माध्यमातून सतत माहिती प्रसारित केली जाते, किंवा जर आपल्याकडे अशा गोष्टी झाल्या तर कुठे फोन करावा, कुठे तक्रार नोंदवावी या गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात की www.cybercrime.gov.in किंवा 1930 असा हेल्पलाईनची मदत घ्यावी. तरी देखील अनेक मंडळी अशा सगळ्या गुन्ह्यांना बळी पडत असतात. वर्षभरात 10,000+ सायबर गुन्हे दाखल झाल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली आहे. सांगायचा उद्देश एवढाच की जी गोष्ट आपल्या सुखासाठी किंवा सहज वापरासाठी म्हणून उपयोगात आपण आणू शकतो तिकडे दुर्लक्ष न करता खरंच आपण त्याचा चांगल्या प्रकारे कसा उपयोग करू शकू किंवा आपल्याला त्याचा त्रास कसा होणार नाही याकडेही लक्ष देणं खूप आवश्यक असतं. कित्येक जण या सगळ्या गोष्टी खूप सहजपणे करतात. आपलं कार्ड कुणालाही वापरायला देतात, छोट्या मुलांना त्याचे पासवर्ड देतात. कित्येकदा असं बघितलं जातं की घरातली छोटी मुलं त्या पासवर्डचा वापर करून अनेक वस्तू मागवतात. इतक्या सहजपणे या सगळ्या गोष्टी न घेता थोडीशी सतर्कता ठेवली तर निश्चितच या सगळ्या त्रासापासून आपण दूर राहू शकू, नाही का.

ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर 3:10 आपण भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात सप्तरंगी 7 मध्ये. तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील। TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला। आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी। राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली। राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे। राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं। 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली। परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली। गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला। मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत। हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली। दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे। विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी। एल निन्योसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं। बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले। कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं। इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली। राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली। सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं। आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल

0: आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगर पालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 24,000 रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर.

मयूर सुकाळे आणि अर्चना गोरे यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी, आणि अनेक श्रोते आपल्याशी जोडलेले आहेत. वसुमती ठोसर शास्त्री हॉल गिरगाव इथून आपल्या संपर्कात आहेत. तर विजयेंद्र घाटोळ अकोला येऊन आपल्याला संदेश पाठवतात. प्रमोद कारखानीस, श्रेय, मिलेश आणि आर्या राऊत यांनी देखील आपल्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आणि बबन ढगे परभणीहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. गौतम मिंगाडे, पंकज मोहोड, संध्या गावकर, प्रकाश कुलकर्णी बोरिवलीहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4515-4132 आणि 4515-4133 हे आहेत आपले फोन नंबर. तेव्हा कुठेही असा काही करा, सहभागी व्हा आपल्या कार्यक्रमात. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर.

0: नमस्कार, मी गिरीजा गोडबोले 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो वाहिनी सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी।
1: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर, आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज वर।
2: स्मार्टफोन स्क्रीन पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही। चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ। दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
3: तर म्हणजे आजच्या सप्तरंगी साथ मध्ये मस्त अशी कथा आहे आणि त्याचबरोबर सुंदर अशी गाणी आहेत आणि आपलाही साथ तितकाच महत्त्वाचा आहे। 8657661071 हा आहे व्हॉट्सअप क्रमांक, 4515-4132 आणि 4515-4133 हे आहेत आपले फोन नंबर। मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर।

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: मगाशी मी सांगितलं तसं एक छानशी कथा आपल्यासाठी आहे मंडळी आजच्या या कार्यक्रमात, आणि आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. 8657 6611 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4515 4132 आणि 4515 4133 हे आहेत आपले फोन नंबर. एका गावात एक शेतकरी राहत असतो आणि त्याच्या शेतात अनेक गोष्टी तो करत असतो. आपल्याला माहिती आहे, आपणही शेताकडे गेलात तर आपल्या लक्षात येतं की फक्त एखादा शेतकरी एक शेतीच करत नाही, त्याच्याबरोबर अनेक जोडधंदेसुद्धा तो करत असतो. बांधावर काहीतरी लावतो, फुलं विकतो, गुरं अनेक असतात, कोंबड्या पाळलेल्या असतात. तसंच हा शेतकरीसुद्धा त्याच्या शेतात अनेक गोष्टी करत असतो. शेती करत असतो, फुलं लावत असतो, गुरं पाळत असतो, कोंबड्या पाळायच्या, विविध मार्गाने तो उत्पन्न घेत असतो, तो आणि त्याची पत्नी आणि त्याचबरोबर एक जोडपं तिथल्या शेतघरात राहत असतात आणि ते वेगवेगळी कामं करतात.

3 अजून 32 मिनिटं होतात म्हणजे अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. आनंद मुकाशी आपल्याला संदेश पाठवत आहे, शुभांगी खोपकर, महादेव म्हात्रे, निलांबरी कुलकर्णी, विकास चिरनेरकर, श्रीपाद जोशी, स्मिता पालकर, निलांबरी कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. त्याचप्रमाणे सुनील आणि स्वप्नील जोशी रत्नागिरीहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. महादेव म्हात्रे, सुंदर कार्यक्रम असल्याचं कळवतात. शुभांगी खोपकर यांनी शुभदुपार कळवलं आहे. तर रजनीकांत पाटील वाडवणहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. आनंद मोकाशी आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. अशोक पाटील वरळीहून कार्यक्रम आवडल्याचं कळवत आहेत. तर संध्या जेठेगावकर वरळीहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे. तर हा जो शेतकरी असतो, जो आपल्या शेतावर राहत असतो, ज्याला आपण फार्म हाऊस असंही म्हणतो, तर या शेतघरात तो राहत असतो आणि अनेक गोष्टी तो करत असतो. तिथे त्याच्याबरोबर अनेक प्राणी असतात, शेळ्या असतात, गाई असतात, म्हशी असतात, ज्या गोठ्यात सुखासमाधानाने राहत असतात. त्यांची देखभाल करणं, शेण काढणं, त्यांना धुणं, चरायला घेऊन जाणं, सकाळ संध्याकाळ दूध काढणं, एक ना अनेक कामं तिथे त्या शेतात असतात. आणि त्याचबरोबर गाई म्हशींची वासरं त्यांना मोठं करणं हे सुद्धा काम असतं. आणि सकाळी गेलेली गाई गुरं वासरं संध्याकाळी परत घरी येत असतात.

तर मंडळी अशा प्रकारे त्या शेतकऱ्याकडे शेतावर आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. गुरांबरोबर शेतात कोंबड्या पण पाळलेल्या होत्या. त्यांच्यासाठी छान रंगतदार असं खुराडं केलेलं होतं. कोंबड्याच्या ओरडण्याने, किलकिलाटाने, कोंबड्यांच्या बांग देण्याने शेताला जाग होती. कुणी परकं माणूस आलं तरी त्या ओरडून सांगत असत. त्या रोज अंडीसुद्धा देत असत. काही अंडी उबायला ठेवली जायची तर काही बाजारात दिली जायची.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

3 अजून 24 मिनिटं होत आहेत मंडळी आपण एकथात. 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी रश्मी भांबरे आपल्याबरोबर. माधव शिरगावकर आपल्याला संदेश पाठवत आहेत. विठ्ठल मसलेकर अजय साखरे इंदोरहून आपल्या संपर्कात आहेत. कार्यक्रमात सहभागी झाले आहेत मुंबई इथून राजेंद्र यांनी आपल्याला संदेश पाठवला आहे. त्याचप्रमाणे राजश्री आपल्याला संदेश पाठवत आहेत. काही मंडळींनी आपली नावं लिहिली नाही आहेत तर त्यांनी शक्यतो नावं लिहावीत. तर जी गोष्ट मी तुम्हाला सांगते एका शेतकऱ्याची, त्याच्या शेतात अनेक गोष्टी आहेत आणि तिथे वेगवेगळ्या कोंबड्या आहेत आणि त्या कोंबड्यासुद्धा कसं असतं ना, एखादा पक्षी प्राणी आपल्याला खूप जवळचा वाटतो आणि आपण त्याच्याशी गप्पा मारतो, आपण त्याच्या संपर्कात अधिक येतो त्या पक्षाचं किंवा प्राण्याचं काहीतरी एखादं नातं आपल्याशी जुळून जातं. या जन्मीचं असेल, मागच्या जन्मीचं असेल, त्यालाही आपल्याला बोललेल्या सांगितलेल्या गोष्टी समजतात. तशीच त्यातली एक कोंबडी शेतमालकाची आवडती होती. बोलावल्याप्रमाणे ती यायची, सांगितलेलं ऐकायची आणि सांगितलेलं ऐकतात ती मंडळी आपल्याला आवडतात. त्यांनी तिचं नाव सुमा ठेवलं होतं आणि आता तिने 4 अंडी घातली होती. ती रोज त्यावर जाऊन बसत होती, म्हणजे थोड्याच दिवसात त्यातून चिमुकली पिल्लं बाहेर पडणार होती आणि अपेक्षेप्रमाणे 4 पिल्लं बाहेर आली. कोंबडी त्यांना खाऊ घालायला लागली, कारण अगदी लहान असतात तेव्हा ती बाहेर जाऊ शकत नसतात. कोंबडी त्यांना आणून खाऊ घालते. 2 दिवस झाले होते पिल्लं बाहेर पडून. आणि म्हणतात नाही का, सगळं काही चांगलं चाललेलं आहे हे कदाचित नियतीला मान्यच नसतं. तिने काहीतरी वेगळंच ठरवलेलं असतं आणि तसंच इथे सुद्धा अचानक अघटित असं घडतं.

त्या मंडळी, त्या दिवशी मात्र काहीतरी अघटित घडलं आणि शेतावर आग लागली. कोंबड्या घरापासून लांब कुठेतरी दाणे टिपत होत्या. त्यांना या गोष्टीची आधीच जाणीव होत असते. तशा त्या धावतच घरट्याकडे आल्या. बघतात तर त्यांच्या खुराड्यांनी पेट घेतली होती. ते बघितल्याबरोबर कोंबड्या त्या आगीपासून लांब पळाल्या. पण सुमा म्हणजे ती लाडकी कोंबडी मात्र आगीतून सरळ आत गेली. कसं असतं नाही का, की आपल्यापेक्षाही पिल्लं प्यारी आणि पक्षी का असे ना, त्या आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी ती त्या धडकन आगीत निघून गेली. आईला पिल्लं प्यारी असतात, ती पटकन त्या पिल्लांवर जाऊन बसली. तिला तोंडातून ती पिल्लं बाहेर नेता येत नव्हती, पायातून ती उचलून आणू शकत नव्हती. काय करावं तिला कळत नव्हतं, पण आपल्या पंखाखाली मात्र ती त्यांना सुरक्षित ठेवू शकत होती. आणि तिने तेच केलं. ती त्या पिल्लांवर घट्टपणे जाऊन बसली. स्वतः पांघरून घातल्याप्रमाणे त्यांना तिने गलगत आपल्या शरीरात ओढून घेतलं. इकडे मात्र खुराड्यांनी पेटून पूर्ण त्याची राख झाली होती. शेतकऱ्याच्या दोन्ही जोडप्यांनी जेव्हा लक्षात आलं तेव्हा पटापट पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझली तसं सगळ्या कोंबड्या बाहेर किलकिलाट करत होत्या. शेतकऱ्यांनी पटपट बघितलं, त्याची लाडकी कोंबडी त्याला कुठेच दिसत नव्हती. तो राख बाजूला करून खुराड्याकडं गेला आणि बघतो तर काय, त्याची ती लाडकी कोंबडी जळून खाक झाली होती. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याने तिचा तो सांगाडा उचलला आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या खाली चार पिल्लं जिवंत होती. एकाईने आपलं बलिदान दिलं होतं आणि पिल्लं मात्र वाचवली होती. खरं तर शेतकऱ्याला खूप दुःख झालं, पण अभिमान पण वाटला. त्या पिल्लांना सुरक्षित जागी तिने ठेवलं होतं. त्यामुळे आता ती मात्र लाडकी सुमा नव्हती, पण त्यांनी आपल्या फार्मचं नाव मात्र सुमा ठेवलं होतं. कारण कित्येकदा असंच होतं की काही गोष्टी आपण ठरवतो, पण त्याआधीच दुसऱ्यांनी काहीतरी ठरवलं.

कथा आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. आपल्याकडे व्हॉट्सअप नंबर आणि फोन नंबर सुद्धा आहेत. विठ्ठल मसलेकर, मिलिंद टिपणीस, माधवी शिरगावकर, अजय साखरे इंदोरहून, अविनाश प्रभू सँडस रोडहून, सुनील सुर्वे ठाण्याहून आपल्या संपर्कात आहेत. तर इतरही अनेक श्रोत्यांनी आपल्याला संदेश पाठवले आहेत. आपणही नक्की या कार्यक्रमात प्रज्ञा मानकामे, ईश्वरदास शेट्टी आणि सप्तरंगी सातमधली गाणी आवडल्याचंही काही मंडळींनी कळवलं आहे. मंगेश जोशी रोहा रायगडहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. अशोक पाटील वरळीहून, शुभलक्ष्मी मस्तकार यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. 3:57 होत आहेत, काही क्षणातच आपण ऐकू शकाल ठळक बातम्या आणि त्यानंतर आपण भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात. तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा.

आता ही वेळ आहे ठळक बातम्यांची, तेव्हा काही ठळक बातम्या आपल्यासाठी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पाडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतीकडे करतील असं सांगितलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्याच्या वाहतुकी अनेक ठिकाणी खोळंबली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी किंग्स सर्कल

परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला. याचबरोबर ठळक बातम्या संपल्या.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर। आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना, खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा। आजच्या दुपारच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा। आपली संध्याकाळ मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा।

0: दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सांजेच्या पारी।
1: तर मंडळी, सांजेच्या वारी कार्यक्रमात गाणी असतील तुमच्या आणि माझ्या मनातली, आणि तुमचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असेल। 8657-66-1071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक। 45-15-41-32 आणि 45-15-41-33 हे आहेत आपले फोन नंबर। अभिनेता चंद्रकांत मांढरे यांना भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार आजच्याच दिवशी जाहीर झाला होता। त्यानिमित्ताने त्यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या काही चित्रपटातील गीतांचा आनंद घेऊया। तुम्ही तुम्हाला आवडणारं त्यांचं गीत माझ्यापर्यंत पोहोचवू शकता।

0: 4:11 होतात मिंडे आपण ऐकताय 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर.
1: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
0: तर चंद्रकांत मांढरे यांच्याविषयी आपण बोलतो आहोत आणि अनेक चित्रपटात आपण त्यांना बघितलं आहे. एखाद्या रांगड्या मर्द तरुणाची भूमिका साकारलेली चंद्रकांत मांढरे म्हणजे एक भावणारा असा मराठी तरुण आपल्या डोळ्यासमोर येतो आणि अशा मर्द तरुणाची भूमिका सहजपणे त्यांनी अनेक चित्रपटात साकारली आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. ते एक प्रसिद्ध अभिनेते होते आणि त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1913 रोजी कोल्हापूर इथे झाला होता. तुम्हाला त्यांचं आवडणारं गाणं नक्की माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यांच्या चित्रपटातील गाणं देखील आपण माझ्यापर्यंत पोहोचवू शकता.

0: चंद्रकांत यांचं मूळ नाव काय होतं ते सुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071 आणि आपले फोन नंबर आहेत 4515-4132 आणि 4515-4133. चंद्रकांत यांचं मूळ नाव काय होतं?
1: शोधो. कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: नमस्कार, मी गिरीजा गोडबोले 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी.

आणि मी आपल्याला प्रश्न विचारला आहे, चंद्रकांत मांढरे यांचं मूळ नाव काय आहे? आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे, नक्की आपण हे उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. किंवा त्यांच्या चित्रपटातलं गीतही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. पंकज मोहोळ, स्मिता पालकर, सुधाकर यांनी देखील, प्रमोद कारखानी, स्मरेश्वर दहेमोडकर, राजेंद्र म्हात्रे, दत्तात्रय ठाकूर स्नेहा वरळीहून, धनंजय मुंबईहून यांनी देखील उत्तर बरोबर पाठवलं आहे. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. बाबूराव पेंटांनी त्यांना पहिलं काम दिलं आणि हे पहिलं काम जे होतं त्याच्यात शेतकऱ्याची भूमिका त्यांना मिळाली होती. मग शेतकऱ्यासारखं आखूड धोतर नेसायचं, बंडी घालायची, असा त्यांचा वेश होता. खरं तर आजपर्यंत त्यांची वेशभूषा वेगळी असायची, पण या गोष्टीची सवय व्हावी म्हणून जवळजवळ तब्बल महिनाभर त्यांना हा अशा प्रकारचा वेश देण्यात आला होता.

4:29 होत आहेत मंडळी, आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. व्ही शांताराम यांच्या शेजारी या चित्रपटापासून चंद्रकांत मांढरे प्रभातमध्ये पूर्ण वेळ नोकरी करू लागले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर काम केलंच, पण हिंदी निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याबरोबरही काम केलं. पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा 100+ चित्रपटातून त्यांनी वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारल्या, आणि त्या आपल्याला नेहमीच भावणाऱ्या अशा होत्या. तुम्हाला त्यांच्या चित्रपटातलं कोणतं गीत आवडतं आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता, आणि चंद्रकांत यांचं मूळ नाव काय होतं तेही तुम्ही माझ्यापर्यंत नक्की.

म्हणजे अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि त्या सगळ्यांनाच खूप भावून गेल्या. युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संत वाहते कृष्णामाई अशा चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले. तर खंडोबाची आण चित्रपटासाठी त्यांना 7व्या राज्य चित्रपट महोत्सवाचा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार लाभला. त्या चित्रपटातील ही दोन गीतं आपल्यासाठी.

वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या. म्हणजे रामराज्य चित्रपटात त्यांनी साकारलेला राम असेल किंवा तो अविस्मरणीय तर होताच, पण स्वयंवर झाले सीतेचे मधले रावण ती भूमिका देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिली. त्यामुळे रामापासून रावणापर्यंत अभिनय करणारे ते एकमेव असे कलाकार ठरले.

0: शुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

4:52:53 होत आहेत मंडळी, आणि आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. अमोल पालेकरांचा बंगरवाडी हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट ठरला. त्यांचा मराठमोळा बाज, बोली, सगळ्याच गोष्टी मराठीला जिवंत ठेवणाऱ्या होत्या, पण ते रमले मात्र चित्रकलेत, रंगात आणि त्यांच्या पेंटिंगमध्ये. काही गीतं आहेत आपल्याबरोबर, आणि या गीताबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरीला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत

मंडळी, मी आपला निरोप तर घेतला, पण प्रश्न विचारला होता की चंद्रकांत यांचं मूळ नाव काय आहे, आणि त्याचं उत्तर आहे गोपाळ तुकाराम मांढरे. 4:55 होत आहेत आणि कार्यक्रमाची वेळ संपली आहे. पुन्हा

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली। राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं। पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे। मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती। ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती। रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन। गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर। आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर मिळावं यासाठी शासन कटिबद्ध असून घरकुल योजनेच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली। पुढील एका वर्षात राज्यात 15 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून आतापर्यंत 6,05,596 घरं पूर्ण झाली आहे। घरकुल योजनेसाठी 2026-27 13,947 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर हप्ते वितरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। जमीन उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कोट्यवधी

0: निधीचा उपयोग कसा केला जातो याविषयी ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर.
0: याशिवाय डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, औषधांचा तुटवडा, बंद पडलेली वैद्यकीय उपकरणं, तपासण्यांसाठी होणारा विलंब, तसंच स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यावर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निधीच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसंच नेत्ररोग विभागाची विद्यमान इमारत असुरक्षित किंवा जीर्ण असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये आढळल्यास नवीन नेत्र रुग्णालयाची इमारत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तक्रारींच्या चौकशीसाठी 23 जून 2026 रोजी समिती नियुक्त करण्यात आली असून तिला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी विभाग घेईल असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. कोराडी औष्णिक वीज केंद्र आणि वेकोलीच्या खाणीमधून होणाऱ्या फ्लाय ऍश प्रदूषणामुळे उत्तर नागपुरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. बेझनबाग, नारानारी, इंदोरा, मानकापूर, गोधनी आणि उप्पलवाडीसह अनेक भागांमध्ये उडत्या राखेमुळे श्वसन विकार आणि दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रदूषणग्रस्त भागात विशेष आरोग्य शिबिरं आयोजित करण्यासह प्रभावी उपाययोजना आणि बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भातील विनंती अर्ज विधानसभेत मांडण्यात आला असून तो विनंती अर्ज समितीकडे पाठवण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज मिळावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नो युअर डॉक्टर ही QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. QR कोड स्कॅन करून संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची तात्काळ माहिती मिळणार आहे. राज्यात सध्या सुमारे 1,40,000 नोंदणीकृत डॉक्टर कार्यरत असून 2015 ते 2026 या कालावधीत बोगस डॉक्टरांविरोधात 89 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर 1 वर्षाच्या कारावासापासून 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी, लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसेच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परभणी, भीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षाखालील 12,239 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, निमोनिया वगैरे कारणामुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागामध्ये मॉन्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. अल्निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाली असं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी धैर्यशील मिश्राम.
0: महाराष्ट्र शासनानं वर्ष 2023 आणि 24 राज्यस्तरीय कृषी पुरस्कार काल जाहीर केले. गडचिरोली जिल्ह्यातील 3 प्रगतीशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला आहे. वर्ष 2023-24 साठीचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील शंकरनगर इथले शेतकरी विष्णुपद गाईन तर आदिवासी गटातून एटापल्ली तालुक्यातील वडसाकला इथले दयाराम सिडाम यांना जाहीर झालाय. वर्ष 2024-25 पुरस्कारासाठी सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील कोरगाव रांगी इथले शेतकरी पुरुषोत्तम जांभूळकर यांची निवड करण्यात आली आहे. 44,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 1 जुलै रोजी मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकरी

0: शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत एससीएसटी हब आणि बीईएसआयच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात उद्योजक जागरूकता आणि विशेष विक्रेता विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात सुमारे 200 नवोदित आणि विद्यमान उद्योजक सहभागी झाले. शासकीय खरेदी प्रक्रियेत एससीएसटी उद्योजकांचा सहभाग वाढवणं आणि विविध योजनांची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी राष्ट्रीय एससीएसटी हबचे प्रभारी महेंद्र मालवीय यांनी हबच्या विविध उपक्रमांची माहिती देताना एससीएसटी मालकीच्या सूक्ष्म लघु उद्योगांकडून केंद्रीय मंत्रालय विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी किमान 4% खरेदी करणं बंधनकारक करणाऱ्या सार्वजनिक खरेदी धोरणांचं महत्व अधोरेखित केलं. अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांनी अग्निशमन सेवा व्यवस्थापन, अग्निचाचणी आणि प्रमाणन तसंच अग्निन्यायवैद्यक तपासणी या विषयांचं सखोल ज्ञान आत्मसात करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे महासंचालक सुनील कुमार झा यांनी केलं. नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात आयोजित आयपीएस प्रोबेशनर अधिकाऱ्यांच्या ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी इथं प्रशिक्षण घेत असलेल्या 78व्या नियमित भरती तुकडीतील 164 आयपीएस प्रोबेशनर अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांचं मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 17,97,655 मतदारांपैकी 15,56,064 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून उर्वरित मतदारांचं मॅपिंग सुरू आहे. आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काल झालेल्या पर्जन्यवृष्टीत भंडारा जिल्ह्यात साकोली इथं 84 मिलीमीटर तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथं 82.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आगामी काही तासात विदर्भात अनेक जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर. आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला। TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी। राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली। राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे। राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे। गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं। 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली। परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली। गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला। मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत। हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली। गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणी यांनी दिला आहे। विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी। एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं। बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले। कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं। तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली। राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले। नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली। नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली। SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं, अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात

राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले, केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील, तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे। या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे। खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे। सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे। संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं। कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत। त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे। जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत। ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत।

0: 20.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला। शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी। हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली। छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले। नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण, अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली। नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली। SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे। ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला। रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती। दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे। ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला। काही घरांचं नुकसान झालं। पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला। मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे।
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही। त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली। या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला। ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली। पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे। पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे। त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआनलिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली। फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या वँक्युअर इथं कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल। भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल। वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे। माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून

अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे। तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो, आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे। या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील। ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती। युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे। पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे। युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे। फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला। तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 अंश सेल्सिअसवरती पोहोचलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 25 जून, वार गुरुवार, पहाटेचे ठीक 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

पहाटेचे ठीक 5:19 होता है। मंडळी खरच सहजासहजी कुणालाच काही मिळत नाही, मिळालं तरी ते नशिबाने बायचान्स म्हणून मिळालंय असं आपण म्हणतो। याचाच अर्थ नशिबाने आणि उघाने मिळालेल्या कोणत्याही गोष्टी या फार काळ टिकत नाहीत आणि टिकल्या तरी त्यांचं महत्त्व आपल्याला वाटत नाही, कारण त्यासाठी आपण कोणती किंमत वेळ पैसा असेल मोजलेली नसते, त्यासाठी कोणती पराकाष्ठा केलेली नसते, पण त्याउलट प्रयत्नपूर्वक आणि मोठ्या कष्टाने मिळवलेली कोणतीही गोष्ट कार्य त्यातलं सहजासहजी न मिळालेलं यश हे तुम्हा आम्हाला खूप मोठं समाधान आणि आनंद देतं आणि ते दीर्घकाळ टिकतंसुद्धा। म्हणूनच एखाद्याच्या सहज साध्य यश किंवा यशस्वी व्यक्तीकडे न पाहता जाणीव आणि प्रयत्नपूर्वक मेहनतीतून मिळालेल्या यश तपस्वी माणसाकडे आपली प्रेरणास्फूर्ती म्हणून जरूर पाहायला हवं, कारण ते चिरकाल टिकणारं आणि निरंतर चालणारं आहे।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: श्रोते हो, पहाटेचे ठीक 5:32 होत आहेत आणि 107.1 मेगाहर्ट्जवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण। आपलं आयुष्य ना खूप सुंदर आहे म्हणून मग ते रसरसून जगायला हवं। जगण्यातला प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा मनसोक्त मनमुराद आनंद घ्यायला हवा। सण उत्सव समजून साजरे करायला हवे। जे करायचं ते मनापासून करायचं, कारण जीवनात करण्यासारखं खूप काही असतं। ते सकारात्मक हसत हसत जगायचं असतं। त्यासाठी विषय आवडीनिवडींच्या मर्यादा ठेवू नका। आपल्या या दैनंदिन जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रसंग इतका रसरसून जगा की तुमचं आयुष्यातला तुमचा वेळसुद्धा कमी पडेल। आनंदी जीवन